0: अभी आपने सुना कार्यक्रम चिड़िया की बच्ची। तो श्रोताओं, अब हमारा कार्यक्रम यानी उमंग कार्यक्रम यहीं पर समाप्त होता है। तो अब अपने मित्र अजीत
1: और विमलेश को उमंग कार्यक्रम की तकनीकी टीम के साथ कल तक के लिए आज्ञा दीजिए।
0: नमस्कार,
1: नमस्कार।
2: उमंग, उमंग, उमंग, उमंग, उमंग।
3: ಇದುವರೆಗೆ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಶೈಕ್ಷಣಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಸರಣಿ ಉಮಂಗ್ ಪ್ರಸಾರವಾಯಿತು. ಪ್ರಾಯೋಜಕರು ಸಿಐಇಟಿ ಹಾಗೂ ಎನ್ಸಿಇಆರ್ಟಿ ನವದೆಹಲಿ. ಆಕಾಶವಾಣಿ ಮೈಸೂರು ಎಫ್ಎಂ 100.6. ಸಮಯ 4 ಗಂಟೆ. ಈಗ ಜನಪದ ಸಂಗೀತ, ಹೆಚ್ ಸಣ್ಣಶೆಟ್ಟಿ ಮತ್ತು ಸಂಗಡಿಗರಿಂದ. ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಮೊದಲಿಗೆ ಮುಡುಕುತೊರೆ ಮಲ್ಲಯ್ಯನ ಹಾಡು ಪ್ರಸಾರವಾಗುತ್ತಿದೆ.